निरपव जपै सगल भव मिटै प्रभ कृपा ते प्राणी छुटै जिस प्रभ राखै तिस नाहीं दुख नाम जपत मन होवत।

नावे कर संग साधु चरण पखारे संत धूर तन लावे मन तन अर्प धरे गुर आगे सत पदार्थ पावे जो जो सुने पेखे लाए श्रद्धा ताका जन्म मरण दुख भागे

मिले प्यारी तिस कै लागो पाई जो सुख दर्शन पेखते प्यारी मुख ते कहन ना जाई साची प्रीत ना तुटई प्यारे जुग जुग रही सुमाई जो दुपावे सो भला प्यारी तेरी अमर रजाई नानक रंग रते नारायण प्यारी माते सहज सुपाई सब

पातशाह नानक सच ध्यान सच जो मर जमे सो कच न कच महला पहला वड्डी वड्याई जा वड्डा नाउ वड्डी वड्याई जा सच न्याउ वड्डी वड्याई जा निश्चल थाउ वड्डी वड्याई जाने आलाउ वड्डी वड्याई बुझै सब पहाउ वड्डी वड्याई जा पुछ ना दात वड्डी